महादुओं के नूह मेरी डती राखो बन madmal maila chogti doi mida hai gala ha mai sid hanu pudan mahan hese oye oye oye oye anigana imer meri he oliga imada dali markasta ima weli oye oye oye oye oye